उमाळो शीदा प्रसार एस मुंगळारा सकाळींदा वरार आमचे संगी हजर असा मनेस्त डियॉन मोंतेरो रोहन कॉर्पोरेशन असो डिरेक्टर फोन करी जाई जल्लो संको 6364204949 ऐकोंक विसरू नका ताळो उमाळो येस जून महिन्याच्या 30 तारखेर मुंगळारा दीस सकाळी दातावन इकरा वरा म्हणा सर ही रंगरंगाळची नी

0: तांकां कोण कोण हें सांबाळचें, न्हू, तांणी कशें जातीत, तांची मनस्थिती कशी जायत, हें पुरो म्हज्या मतीक येतालें. आनी देन ते थॉट ऑफ डायींग स्टॉप्ड, ओके, ताचे मदें मस्तू विशय जाले. आनी म्हज्या त्या मदें म्हाका कॉलेजींत त्या टायमार प्रायम टायम यू जी सीक एप्लाय करचें, तें करचें करचें, लॉट ऑफ एक्टिविटीज. एलोशियस कॉलेज वॉज इम्प्रूवींग अ लॉट, यू नो, मस्तू हें जातालें, ते चेंजीस जावनूच आसले, ऑटोनॉमस जावन युनिवर्सिटी वसा जाल्ले, आनी आमी ती सिनियर जाले, सिनियर जावन मस्तू रिस्पॉन्सिबिलिटीज दिले, ते एच ओ डी ते हें, सकाळींचें बॅच स्टार्ट केलें, म्हाका सकाळींच्या बॅचाक वसाचें पडलें, ऑल दीस थिंग्स ताचे मदें घरचें पळयचें. ते पावनांतल्याक मम्मी डॅडी आनी कोणें हांवें चिंतलें, ती म्हजी सपोर्ट म्हण चिंतली, ती एज जावन आयली, तांणी हॉस्पत्रेक येचें. दोन तीन म्हयन्याक एपटी डॅडीन पडचें, एपटी मम्मीन पडचें, एपटी ताका हॉस्पत्रेक व्हरचें, ते रिकवर जावन येताना मम्मीन पडचें. ऑल दीस थिंग्स वेर हॅपनींग, मदें तेंय करूंक आसलें. सो वीथ ऑल दीस थिंग्स हांवें सोडूना, हांवें धैर सोडूना, हांवें सांगलें म्हजें पी एच डी कंप्लीट करतात. आनी म्हजी पी एच डी मँगलोर युनिवर्सिटी जावन न्ही, तुमकूर युनिवर्सिटी जावन, केदळा म्हणून ना, त्या युनिवर्सिटीच्या डॉक्टरल कमिटी म्हणटात, तांणी आमकां नोटीस धाडचें, आत्तां येजें, आजच तेजें, फाल्यां प्रोग्राम आसा, तुमी सगळ्यांनी आसपावचें. पयले दिसा राती एक चुडीदार आनी एक तर पॅक करचें, रातीच्या बसार बँगलोरेचें, ओके, तुमकूर वचून डायरेक्ट बस ना, बँगलोर वचून त्या मॅजिस्टिकार बसचें आनी दुकां काडचीं. म्हजी गत आयली, खंय येचें, कालें करचें, गोत्तू ना, ओके, तेंय तोन मागीर आनी तुमकुराक आनी एक बस, तेंय तोन परतून रोडून तेचें, कितें म्हळ्यार यू नो आय डिंट हॅव एनी बडी टू टॅल, कोणा कडेन सांगचें, कोणा कडेन विचारचें. त्या टायमार हांगा घरा भुरग्यांचें टेन्शन, हीं कालें करतात, उठतात, बसतात, हांवें विचारलें कालें खंयचें वसूंक नाका, वसनाकात म्हणचें आलें, रजा घाला, नो प्रॉब्लेम. बट म्हजी मम्मी डॅडीन व्हरतालीं, तांकां इस्कॉला व्हरतालीं, हाडटालीं, कशें म्हणजे रिक्षार घालून तें हें प्रवरतालीं. मस्त जाणां म्हाका म्हणजे फ्रेंड्स हे आसले, दे हॅज टू हॅल्प मी आवट इन ऑल दीस थिंग्स. देराक आसली म्हाका, तूं वरी करनाका, तुजी एक पटी पी एच डी जावं दी म्हणून. म्हणजे पी एच डी तोडली स्टोरी, हांव चिंता म्हणजे पी एच डीचे थिसीस अशें की व्हड, ती पी एच डी हांवें कशें केल्या म्हणलें बरयल्यार. आय वीश समबडी यू नो सिट्स अँड रायट्स, इट वील बी सच एन इन्स्पिरेशन टू दोज हू थिंक दॅट आनी जायना म्हाका शिकोवंक. हांव देखून हांव हांगा आसा कित्याक कालक म्हळ्यार प्लॅनीन म्हाका सांगताना म्हजे बरी कोणी स्ट्रगलर्स आसात जाल्यार, ती चिंता जाल्यार म्हाका हें करूंक जायना, तें करूंक जायना म्हळ्यार म्हाका पळया. इतलें पुरो आसुनी हांवें पी एच डी केली, थिसीस बरयली, अंडरस्टँड केलें, तुमकां कोता न्हय मायंडसेट कशें आसा जें बरयचें जाल्यार. ती विशय म्हणजे बँक एम्प्लॉयजाच्या वयर, बँक एम्प्लॉयजांचे एटिट्यूड्स कशें, तांणी कशें पफॉर्म करतात, बँकाचे पफॉर्मन्स कशें चड जाता, ह्या एम्प्लॉयीन अशें काम केल्यार कशें जाता, हें पुरो कॅल्क्युलेशन्स पुरो करूंक आलें. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट यू नो थिंग टू अंडरस्टँड. ताचे मदें हें आमचें घरचे प्रोडक्टा वडे, थंय वसूंक हांगा वसूंक, इमॅजीन हाव डिफिकल्ट इट इज टू पूट युअर ब्रेन टुगेदर, काम मायंडांत, आय शूड थिंक लायक अ मॅनेजर, आय शूड थिंक लायक अ बँक. इट वॉज नॉट इझी, कित्याक म्हळ्यार तुजें मायंड शिफ्ट करूंक आलें न्हय, हे पटी भितर वचून परत रावन जालें, नुस्तें जालें, शीत जालें, ओ आतां खंय वसूंक हांगा वसूंक, परतून पटी येवन लॅपटॉप ओपन करून परतून बँकान कालें जालें, हातून कालें जालें, तें चॅप्टर हें चॅप्टर, ऑल दोज थिंग्स. सो इट वॉज नॉट इझी, ओके, इन स्पायट ऑफ दॅट आय हॅड टू फिनिश दीस. आनी तें केल्या उपरांत परतुनूय म्हाका म्हणजे बॅड लक वसाना म्हणटा तें, बॅड लक वॉज व्हेरी गूड फॉर मी. एक ना एक कलेन कलेन तरी जावनूच ताल्लें. 2020 हांवें थिसीस सबमीट केल्या री कोवीड टायमार, तें परतून ताचे दुसरी स्टोरी आसा ती, थंय परत वचून येवन आयल्या री म्हजी थिसीसाक, म्हजे तो कोण ते वाचतात पळय, ताणी म्हजे थिसीस आपणूंक गुत्तू ना. टू इयर्स 2020-2021 म्हणसर थिसीस आपणूं ना. 2021 म्हाका वायवाक आपयलें, आनी 2021 हांव गेल्लीं आनी म्हजे काले तें वायवा वो द कॉन्वकेशन म्हणटात तें जालें. सो परतून त्याच स्ट्रेस कालें जालें, कोण ना थिसीस रिजेक्ट जाली, कोण ना, कोणा कडेन सांगचें, तें जालें सगळें सद्दां जालें गी तुजी पी एच डी जालें, पूण तुजें कितें नांव येना पेपरार, तुजें कितें नंबर येना, तुजें कितें सांगना, कोणी कांय सांगना, सी अले पुरो स्ट्रेस इल्लेशें न्ही, म्हणल्यार ल्हान ल्हान स्ट्रेसूच मस्त बिल्डअप जावन मस्त तराचे स्ट्रेस आसल्यारी आय हॅड टू नो मेकअप करून बरें करून कापाण दिसून जिग्ग बिग्ग जावन कारार बसून आय हॅड टू गो टू कॉलेज, आय हॅड टू मेनटेन दॅट. म्हाका बसून रोड उच्चें तितलें टायम मेळना आसलो. सोबीत कन वसा जे यू नो आमचें कॉलेज कशें आसता म्हणून, एक यावर यावर बंद परकट म्हणून सांगतात न्हय, तितलें भुरगीं आसतात, आदून यावर बंद यावर लुकू गुदू ना, ते क्राय दॅट लेडी इज सो सच अ हॉरिबल, अले पुरो चिंतात, अले पुरो चिंताची भुरगीं आसतात, तांकां पुरा तांकां समजना न्हय, आमी तांकां दुरसाना, तांकां कशें जायचें बरी टीप टॉप टिचर येजे, सोबीत कन शिकयचे, हांसाचे, तांचे टोक मिंगल जायचे, वेरियस एक्टिविटीज करीचे, हें पुरो करीचें जाल्यार आमचें मायंड पयलें फ्री आसाचें. वी हॅव टू बी व्हेरी वॉट टू से क्रिएटीव एन ऑल दॅट. ते त्या रोलाक शिफ्ट जाताना वी कॅन इमॅजीन वॉट इज द ट्रान्झिशन, की घरा कालें करूंक आसा, तें करूंक आसा, परतून आमी हर एका क्लासीक येताना सोबीत कन हांसून एज इफ कांय जायनातल्या बरी सकाळ चिंताली, नथींग इज हॅपनींग, व्हेरी स्मूथ, बॅक ऑफ युअर मायंड ऑल दीस थिंग्स वूड हॅपन. ओके एक पटी घर येता ना पुरो रिलीज करया म्हळ्यार भुरग्यान तें करूंक हें करूंक तें देर इज नो टायम फॉर मी देर इज नो बडी टू शेयर अशें जालें तशें जालें वॉट टू टॅल कोणा कडेन सांगचें ओके सो वीथ ऑल दीस थिंग्स हांवें खालें म्हणचें म्हळ्यार वॉट आय हॅव गॉट फर्स्ट थिंग इज प्रेयर आय एम श्युअर आमकां सकाळ आमी पुरो क्रिस्तांव तें आमकां व्हडलें गिफ्ट तें आमी चिंतालें कोणी इनवांचें जालें जाल्यार मपल्यांचें जालें जाल्यार आनी कोणी जालें जाल्यार म्हजो रिलीजन इंगड आसलो जाल्यार तीं तशेंच करता आलिंगी म्हणून बट आय डोंट नो आमच्या तर त्या ह्या फेथान आसलें देखून हांव चिंता म्हाका मुखार वचूंक जालें म्हाका म्हजे पुरो कले पुरो प्रॉब्लेम्स आले ते पुरो म्हाका फेस करूंक एक भितर तावन एक सकत आयली ओके आय डि नॉट गीव अप ना थॉट्स आयल्यारी आय वॉज थिंकींग दॅट आय एम गोईंग टू यू नो ओवरकम ऑल दीस थिंग्स सो इतलेंच सांगूंक आशेता आमची आमी केदाळां आमी बेजारायक जावन आसता ग्रीफांत आसता आमकां खुशी जावचे हक्क आसा वेदर यू आर सिंगल ऑर विडो ऑर वॉटएवर आमकां एक इल्लें हांसया इल्लेशें खेळया आनी यू नो सकळां बरी आमी पार्टिसिपेट करया म्हणजे आमची आशा आसता सो हांवें कालें म्हणचें म्हळ्यार वी डू इट नो मॅटर वॉट कालय जावं दी कोणी कालय सांगून दीत कोणें सांगलें तूं घोव मेल्या उपरांत ती फुल्ल स्टायल आर तंबडे प्रकापाट प्रसून प्रकाश येता हांवें म्हाका मस्तो लायक हांव नासता पयलें नासतालें हांव आतांय नासता कित्याक तुमचें पयलें हांवें नासल्या ताचे पयलें हांव अशें स्टायल करून येतालें आतां हांवें कित्याक करून वचूं म्हज्या नवऱ्यान कांय म्हाका सांगोना न्हय हांव मेल्या उपरांत तूं अशेंत राव तशेंत राव न्हय अलें चिंता आसलें पयलें ना म्हूण सांगना पूण इफ यू वॉन्ट टू बी हॅप्पी आय थिंक यू शूड बी हॅप्पी ओके यू शूड सीक हॅपिनेस फॉर युअर सेल्फ कोणी आमच्या संगता येवन अरे तूं हें कर तें कर आय एम विथ यू आनी म्हूण कोणी सांगना ओके सो दॅट इज वन थिंग सो सेल्फ केअर इज समथींग दॅट एवरीबडी हॅज टू यू नो टेक केअर ऑफ युअर सेल्फ केअर लव युअर सेल्फ फस्ट ओके वेन एवर यू हॅव टू केदळे म्हणी तुमकां अलें थॉट्स येताना चिंताप येताना आनी हांवें कालें करीजे मतारी जालीं केस पिकलें आनी कांनी कालें नो यू हॅव ऑल द रायट टू लूक गूड यू हॅव ऑल द रायट टू से नो एन्जॉय लायफ सो बी हॅप्पी सो थिंक दॅट इफ नो बडी इज देर यू आर देर फॉर युअर सेल्फ समटायम्स यू मे नॉट बी प्रे यू प्रेईंग एट ऑल तुका चिंता करून येवचें ना मागणें करूंक पूण जाल्यारी अले थॉट्स खंडीत तुमी तुमकां आयल्या टायमार अले थॉट्स आयल्या टायमार थिंक दॅट सेल्फ केअर इज नॉट बींग सेल्फीश इट इज टू टेक केअर ऑफ आर सेल्फ बिकॉज वी नो आमकां टेक केअर करतलो सांगतलो तें कालें केलें हें कालें केलें ना सो वी हॅव टू डू दॅट आमच्या लायफान मस्ती नवे चॅप्टर्स येवंक पुरो डिफरंट डिफरंट चॅप्टर्स येवंक पुरो एम्ब्रेस तेम ना जालें म्हजें इतलें हांव अशेंत म्हूण चिंच्या बदलाक एक्सप्लोर इट मुखार वसा करा इवन आय हॅव डन इट थंय कोलो कोर्स आसा आय डू तें कालें पोरो थिएटराचें कालें कोर्स जालें हांव गेलीं बिकॉज आय लायक टू एक्ट आनी कालें पुरो पळयता न्ही कालें थिएटर केदाळे फोटो गेलीं आय वॉन्टू टू सी वॉट थिएटर इज ऑल अबावट तांणी कशें पुरो करतात कशें डायलॉग सांगतात यू नो दॅट वॉज अ कायंड ऑफ अ रिलीफ फॉर मी इट वॉज डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर वेन यू गो टू डिफरंट वर्ल्ड एंड सी देर तुका आतां आसले तोन यू गेट यू फील सो नायस वेल कमींग बॅक सो मच रिफ्रेश्ड ओके नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज प्रॅक्टिकल स्ट्रेंथ्स वी हॅव टू गॅदर हांवें एक म्हज्या लायफान सोचलें कालें चिंतलां कालें म्हळ्यार लिगल मॅटर्स पयशांचे मॅटर्स घरचे पुरो रिपेरी तेय हें पुरो मॅटर्स डिजिटल सेफ्टी मोबायलांत कालें जाता तें हें पुरो हाचे विशयंत आनी लिगल मॅटर्सा विशयंत आमी मस्तो जागृत करना जाचें पडटा स्पेशली सिंगल्स एन्ड विडोज एन्ड विडोवर्स कित्याक म्हळ्यार आमचे वयर सगळ्यांची दिश्ट आसता ही कोणाक दिता कोण ना आमकां कोणी नात आमकां कोणी नात ते नात हे नात सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफूल हें काली मोरच्या टायमार न्ही मदें येतात मदें फायंड आउट करतात हाका खंय दोन पयशे येतात हाका कालें केलें आनी कालें केलें अशें अले चिंतपाचे मस्तो नासतात सो वी हॅव टू बी केअरफूल बी अवेर बी रेडी फॉर सच थिंग्स डोंट थिंक दॅट हांव म्हाका म्हजे सकट बिरमत पावन आसात दे आर ऑल गूड वीथ मी तर अले थॉट्स गूड तले थॉट्स आतां आसल्यार बरें पूण ऑल्सो बी अवेर दॅट देर आर पीपल हू वील वेट फॉर सच एन ऑपॉर्च्युनिटी वेर यू आर यू नो व्हेरी डावन एन्ड आउट एन्ड दिल कम एन्ड अटॅक एन्ड देन दिल मे टेक एडवांटेज सो दॅट इज वन थिंग सेलिब्रेट स्मॉल स्मॉल विन्स ल्हान ल्हान खुशी कालें स्पेशल रांदचें आनी कोणाक कालें गिफ्ट दिवचें आनी कोणाचें गिफ्ट काणी घेवचें कोणाचें पार्टी जावेचें खंय म्हणी हॉलिडे जावेचें पॅक युअर बॅग्स एन्ड सिंपली गो नाका नाकात कोणाचें आयकोनचें पुरो नाका कोणी कालें सांगतात सांगू दित तांचे प्रॉब्लेम ते आमचे प्रॉब्लेम न्ही यू वॉन्ट टू एन्जॉय यू वॉन्ट टू हॅव यू वॉन्ट टू सी न्यू प्लेसीस गो एक्सप्लोर मेक न्यू फ्रेंड्स मेक नो समथींग स्पेशल फॉर युअर सेल्फ बिकॉज आय टॅल यू नो बडी इज देर फॉर यू पीपल वील ओनली से तशी खंय ताची काणी अशें खंय तशें खंय तें जालें खंय हें जालें खंय इतलेंच उलयतात चड न्हू तुमका कहले जाय तुझे तुमका समाधान येवच्या खातीर तुजे तावन काले जायचे म्हळ्या खातीर कोणी चिंतिनात. हांचे नवळाचे घोव म्हणून वयतलो जाल्यार मात येतन तितलें हें करनासा कांय हाका पडून असो ना ना. आमी आमकां आमचे सांगता कोणाक आमी चिंतलें गे मरता म्हणसर आमचे सांगता आसता. आमी काजार जाता चिंता ना गे हांव 15 वर्सांनी मरता 10 वर्सांनी मरता हांव आसता तो आसता आमी चिंता ना. आमचे कालचेंचे बरें बरें उलयतात न्ही हें करताना काले म्हणटात काजाराचे दीस तूं तशें जाताय अशें करताय तें करताय बट वी डोंट नो कितलो तेंप आसा ती सांगात आसतात गोतो ना. आतां आमचो नवरो मेला ते आनी एक विशय विंगडटा ताचे थोडे सोडून येतात डिवोर्स जातात तांकांय तेंत फिलींग येता तांणी चिंतूं ना न्हय तांणी काजार जाता चिंती ना इतले वर्सां उपरांत मात्र म्हणून आमी गॅरंटी वॉरंटी कार्डान आमी काजार जायनात. आमी चिंचे काले फॉर एवर एंड एवर वील बी टुगेदर म्हणून काजार जावचे ओके. सो ते ना म्हळ्या उपरांत दॅट मोमेंट दॅट गोज ऑफ इवन डिवोर्स केसान ती तशें जाता पीपल गो थ्रू लॉट ऑफ हेल सेम केसीस सेम इमोशन्स सेम कायंड ऑफ फ्रस्ट्रेशन फिलिंग्स सफरिंग्स सगळ्यांक अनुभव करचे पडटा. एकच कारण सांगचे म्हळ्यार एंड करता नेवर एक्सपेक्ट एनी सॉर्ट ऑफ सिंपथी ऑर एप्रिसिएशन फ्रॉम एनी वन इन दीस वर्ल्ड एज लॉंग एज यू आर सिंगल यू आर अ विडोअर यू आर अ विडो बी युअर ओन स्ट्रेंथ. दुसऱ्यांत तो स्ट्रेंथ असे नाकात आमकां स्ट्रेंथ येवचे वयर थावन मात्र दुसऱ्या खंय थावनी आमकां स्ट्रेंथ येना. सो कीप दॅट इन मायंड किपींग इन मायंड हू आर पार्टनर वॉज सदांच आसल्या बरीत आतां जाल्यार म्हजी भुरगीं आमी उलयताना डाडा इज दॅट डाडा इज डन दीस अशें आमी उलयता वी कीप हीम अलायव्ह न्हू तो सरला आनी पुरा न्ही ते वेचे फोंडा कडेन वेचे मागताना आनी पुरा वॉट मस्ट हॅव हॅपन्ड कशें कालें जावन असो पुरो थॉट्स येता मतीक पूण तांचे स्पिरीट आमचे सांगता आसात तांणी आमचे सांगतात आसात म्हळ्यार चिंतून गट निचोकर मुखार वशेत. सो दीस इज वॉट आय वूड लायक टू एंड वीथ. सो थँक्यू फॉर द ऑपॉर्च्युनिटी फ्लॅनी वन्स अगेन थँक्स टू ऑल ऑफ यू. हांव चिंता म्हज्या तावन इल्लें म्हणी तुमकां इन्स्पिरेशन मेळ्ळें म्हूण चिंता आनी हांव म्हजी दोन उतरां अखेर करता. थँक्यू सो मच.
1: बाय जीना फ्लाविया हिचे तावन मुजी जिणी विधवेची काणी वो उलोवप आमी आयकलो. खंडीत जावन आमच्या जिविता की तिच्या जिविताची काणी प्रेरणाची जातली म्हण पाती येता. फिलोमेना म्हणलें एक सोबीत कोंकणी पद आतां आमी आयकुया.

0: ಹಲೋ, ಹಾಯ್, ನಮಸ್ಕಾರ. ಐಕೋನ ಸಾವ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿ ಕ್ಷಣ 7.8 FM ರಂಗ ರಂಗ ಅಳ್ಚಿನಿ ತಾಳು ಓಮಾಡೋ ಶೀದ ಪ್ರಸಾರ ಅನಿ ಐಚಾ ತಾಳು ಓಮಾಡೋ ಶೀದ ಪ್ರಸಾರ ಅಂತ ಆವ ಹಸ ರೋಷನ್ ಕುಲಶೇಖರ್ ತುಂಬ ಮುಗಾಸೋ ಈಸ್ಟ್ ಅನಿ ಮುಗಚನೋ ಜಶೆ ಕಳೆಯಲ ತಶೆ ಆಜ್ಗಡು ನಸ ಆಜ್ ಅಮಚ ಸಂಗತ ಏಕ ಅಸಲೆ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಸಬೋತರ್ಣ್ಯ ಪ್ರಾಯಚೆ ಪೂರ್ಣ ತ್ಯಾ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಅಂತ ಅಮಚ ಸಮಾಜ ಖಾತೆರ್ ಕಿತೆ ಅಂತ ನೋವೇ ರೂಪ ದಿಲ ನಮಿ ಮುಂಟಾವ್ आमचे शिकप जाये परगवां खूबाजे परगवां खूब भोवन थंयसर पयशे कमयजे पयशे कमोवन आमी तांच्याच गांवांत जियेचे म्हण. पूण अशें ना, आमच्याच मायगांवच्या एका आमी म्हणटा रियल इस्टेट जावंक पुरो या इतर रितीच्या उद्यमांत हात घालन आनी कितें जें आमच्या वडिलांचें एक चिंताप आसा, सोपण आसा या तांणी आसा केल्लें एक उद्यम आसा तें उद्यम फुडें व्हरजे. तांक तूं टिकलोलो एक तरणो तरणाटो आसा, तो आसा डियॉन मोंतेरो. रोहन कॉर्पोरेशन म्हणलें सुबीत नांव तुमी आयकलां. मंगळुरांत तांची वडवड बनपा आकाशाक उमेद येवच्या तसली आमी सदांनीच पळोवन आसा. आनी असल्या बनपाचो एक तरणो मुखेल डिरेक्टर जावन वावरता जाल्यार आपल्या डाडाचें या आपल्या बापायचें मिसांव तो मुंदारून उरता. डियॉनान केल्ल्या मिसांवांत एक व्हडलें मिसांव आपल्या डाडा सांगाता मेळोवन किंग खान आनी हिंदी आमी म्हणटा बॉलिवूड असो बादशाह म्हणटा शाहरुख खानांक मंगळुराक आपोवन हाडच्यांत जसो डाडा असो हात आसलो तसो आमच्या डियॉन असो हात आसलो. शाहरुख खानांक तुळू शिकोवच्यांनी तसो एक हात आसलो म्हणवेत. अशें म्हणटा आसतना हे सगळे सांगचे की एक असाध्य म्हूण कोणें मंगळूर घरांनी लेखल्लें आसा टू ब्रिंग समवन सेलिब्रिटी टू मँगलोर. तें एका संस्थ्या मुखान रोहन कॉर्पोरेशन म्हळ्यार संस्थ्या मुखान आपल्या बापाय सांगता मेळून त्या मिसावन हात दिल्लो डियॉन जावन आसा. डियॉनाची प्राय सांगल्यार तुमकां मोगोचन एक आश्चर्य जावंक पुरो. फकत 26 वर्सांचो तरणाटो 24 इयर्स असो, बट त्या ल्हान प्रायरस ताणें जायतीं सदनां केल्यांत आपल्या बापायच्या मिसावन अत्यंत तोर तो सांगत्व दिवन आसा. अलॉशियस कॉलेजी जावन BBA शिकप ताणें असून पयलां सांगतास जायत्या रितीन उद्यमान जावंक पुरो या वेगवेगळ्या संगतींनी तो वळसून असो एक आमी म्हणटा हांव आतांच्या एका आधुनीक संवसारांत जे कितें मनशां चिंताप आसा म्हजें घर, म्हजें फ्लॅट, म्हजो समुच्चय, म्हजे जावंक पुरो एक सुवात हे आमी म्हणटा थोडे पोटी जागे कशें आसूंक जाय ताचे वय चिंता पडटा. आनी रोहन कॉर्पोरेशन म्हणलो संस्थो एका वरत्या रितीन उंचाय करून असो व्यक्ती जावन आसा. आनी आज आमच्या सांगता डियॉन हजर आसा. डियॉन तुका एक बऱ्यांतलो बरो नमस्कार म्हणटा आयच्या कार्यक्रमा मोग असो स्वागत म्हणटा. गुड मॉर्निंग.
1: थँक्यू. गुड मॉर्निंग रोशन.
0: कसो आहाय तुम डियॉन?
1: हांव बरो. तुमी कशें?
0: ओके, हांव बरो आसा. डियॉन, तुजे तले जायते तरणाटे तुज्या क्लासींत आसले जावंक पुरो. फस्ट हांव हॅलोशें सांगत येता. मे बी PUC शिकतालो हितून, उपरांत BBA तुवें हांगात केलें. आनी त्या टायमार जायत्यांची जायती स्वप्न आसा. BBA म्हणटना बिजनेसाचे शिकप करता जाल्यार मागीर तें जाल्ले रूट्स आनी आमचे मायंड डायवर्ट जाता. वी वॉन्ट टू गो टू एब्रॉड या खंय म्हणून वचाचे, आमी सटल जायचे म्हण. बट तूं तुज्या एका डाडाच्या बिजनेसाकच जे एक खांबो म्हणू येता, डाडा एकलोच तो खांबो सिंगल हँडेडली ताणें फाटल्या एक 32 इयर्स जाता जे कितें एक एम्पायर उबें केल्लें आसा रोहन कॉर्पोरेशन. आनी त्या उद्यमांक तुवें खान दिलो म्हणटना आय एम ऑल्सो विथ यू डॅड म्हूण सांगून तुवें त्या उद्यमांक तुवें आतां डिरेक्टर जावन वावुरता. तुका एक चिंतना येवनात गे डियॉन म्हाका भायर वचाचे, आय शूड डू समथींग एल्स या आय वॉंट टू कंटिन्यू, कशें आयलें तें चिंता?
1: एलोशियसान शिकून हांव 2023 एलोशियसान पास आवट जालो. हांवें BBA केल्लें
0: कोविडाच्या टायमार. हांव
1: कोविडाच्या टायमार स्टार्ट करन कोविडाच्या वेळार स्टार्ट करन म्हाका लकीली 3 वर्सां मेळ्ळीं म्हाका हांगा. आय एम व्हेरी हॅप्पी. एलोशियसान शिकलो उणें हांव बूक पेपरान शिकलो उणें सर दवरत हांगा हे पुरो इव्हेंट्स आनी पुरो करन तशी मस्त ऑपॉर्च्युनिटीज मेळ्ळी हांगा इव्हेंट्स आनी पुरो करूंक. सेम टायमान आमचे BBA फॅकल्टीन दी मागीर आमचे फादर प्रिंसिपलांनी मस्त सपोर्ट केले तेला. सो म्हाका मस्त ते हांव एक्च्युली एलोशियस हातून ड्रॉप आउट करूंक आलो बिजनेस करया म्हण सांगून. बट मागीर म्हाका फादरान कन्विन्स केले तूं राव तू ये काले तू तुझी डिग्री कंप्लीट कर मागीर तू पळय. आय एम व्हेरी ग्रेटफूल काले म्हणल्यार ते ऑपॉर्च्युनिटी मेळ्ळ्यान आतां म्हजे लाईफ लाईफ लाँगाचे फ्रेंड्स आसात ते कॉलेजचे एक्सपिरियन्स आसा
0: ते आय
1: हॅव नॉट लॉस्ट आउट. आय हॅव नॉट लॉस्ट आउट. सो लायक दॅट एलोशियस आय थिंक पुरो अलुमनाय पास आउट जाल्यार तांकां एक ते एक्सपिरियन्स आसता एलोशियस म्हणले कळ्ळें काले करूंक रेडी. सो फॉर मी इट्स ऑल्सो द सेम एक्सपिरियन्स. एलोशियस होल्ड्स अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट. आनी तुमी आतां बिजनेस इसाचे अँड फॉरेन मूव्स ऑन चेन इसाचे जाल्यार हांवें म्हजे आय डीड माय मास्टर्स अब्रॉड. आय डीड माय MSc बँकींग अँड फिनान्स प्रोफेशन. आय एम इन्वेस्टमेंट बँकर. ते कर म्हाका कशें बघलें म्हणल्यार हांवें काय हांव काय चिंतून वचून हांव फॉरेन सेटल जाता ना हांवें कांय चिंतून हांव पाटी फॅमिली बिजनस घेता. हांवें कांय चिंतलें म्हणल्यार लायफ आनी कार्य म्हणी करीचें, लायफ आनी कार्य म्हणी करीचें, बट पुरे आमच्या प्लॅनिंगा प्रमाणे वसना. मेन प्लॅन असो देवाचो, सो इट इज अकॉर्डिंग टू हीज प्लॅन. हांवें ट्रेप आमी ल्हान आसतना चिंता आमी अशें करता तशें करता हें जाता तें जाता, बट आमच्या प्लॅन प्रमाणे वसी जेत म्हूण ना. हांव कोविडाच्या वेळार 2021 कितें आमच्या फॅमिली बिजनसाक जॉयन जाल्लो सेल्स एक्झिक्युटीव जावन जॉयन जाल्लो. कस्टमराक कॉल करचे, फ्लॅटां आयकचे, तांकां कन्विन्स करचे, तांचे क्वेरीज आन्सर करचे, आनी तातूंत तुका लोकांटे कशें उलयचें म्हूण तुका मस्तू शिकूंक मेळटा. जाल्यार म्हणल्यार तुका एक एक टायपाचे कॅरेक्टर मेळटात तुका लायफांत, चिंतनांतले कॅरेक्टर मेळटात.
0: जोर असतात, थोडे
1: जोर असतात, जोर आणि अरेगंटचे की चढ म्हणजे तांकां एटलीस्ट तो गोत्त वाय दे आर जोर, वाय दे आर अरेगंट. मे बी तांणी बिझी असतात गे, तांणी तांच्या कामार बिझी असतात गे, बट थोडे तुका काली म्हणल्यार तांकां काम ना, तांकां काली क्वेश्चन आय सर मात एक काम तळी तुका मेळटात. सो तांचेडे उलोवंक एक्च्युली एक सेल्समॅनाक आमकां आमचें काम लायक आसा जाल्यार ते उलोवचे आनी एक
0: फन
1: स्किल न्ही, ते एक फन काले म्हणल्यार तुका कोत्ता तांणी काणी घेना तांणी काले टायमपासा खातीर कॉल केला, तशें तुवें काले करचें तुका आशिचें कामा मध्ये, तशें तांचेर उलयताना तुका खुशी जाता. काल म्हणल्यार तुवें चिंत तांचे म्हळ्यार तांचे न्हू वॉट इज तांचे थिंकींग काले आसता तांचे भितर काले चलता म्हणून यू वील गेट टू नो दॅट. बट हांवें कांय अशें चिंतून वचूं ना की म्हाका फॅमिली बिजनस जॉयन करूंक का की म्हाका भायर वचून शिकूंक का ऑर म्हाका भायर भायर रावून पयशे करूंक काय. आय वेंट विथ द फ्लो. फॅमिली बिजनस जॉयन जावचे पयलीं हांवें म्हजें ते कंपनी सुरू केल्ले, सेम टायम दुसरे तरी ट्राय केले, हांवें ट्रेडींग ट्राय केले, दुसरे इंडस्ट्रीज पुराय ट्राय केले, दुसरे रियल इस्टेट फर्मांनी काम केलां. सो ते पुरा एक्सपिरियन्स कांय येवन देन आय डिसायडेड ओके आमचे रियल एक रियल इस्टेट कशें म्हणल्यार एक पटी तुका ते बग मेळचे मागीर तुका रियल इस्टेट सोडूंक मस्टू कश्ट. तूं खंयचेय इंडस्ट्री की गेल्यार तूं रियल इस्टेट एंगलार पडलें थंय पुरे. सो वन्स यू गेट इन टू रियल इस्टेट व्हेरी डिफिकल्ट टू गेट आवट इंडस्ट्रीन. मस्तू आमचे कॉलेग्जांनी पुरो आसात कोणान एक पटी रियल इस्टेटा गेल्ले मागीर मस्तू इंडस्ट्री वचून रियल इस्टेटा गेल्ले मागीर दे हॅव बिकम प्रायमरली फोकस इन दॅट इंडस्ट्री. सो म्हाकाय तशेंच जालें, रियल इस्टेटाक म्हाका एक अंडरस्टँडींग आसा, एक नॉलेज आसा, एक म्हणल्यार म्हाका नॅविगेट करी येत इजिली. सो म्हाका ते इंडस्ट्रीन म्हाका एक म्हणजे एक पॅशन म्हणून सांगीत अशें केल्यार अशें जाता, हे बिल्डींग अशें करी येत, ओके हे लोकेशन अशें केलें. सो ते पुरो तुका थिंकींग डॅवलप जाल्लें कुठलें व्हेरी इजी फॉर यू टू एप्रोच एनी इंडस्ट्री. दॅट वॉज माय सेम थिंग विथ रियल इस्टेट ऑल्सो. फॅमिली बिजनेस हांवें अशें कांय चिंतू ना की फॅमिली बिजनेस कंटिन्यू करीचे रन करीचे तशें चिंतू ना. इट्स ऑल गॉड्स प्लॅन.
0: ओके, सो 1990s हिरा म्हणटा आमी त्या टायम म्हणटा रियल इस्टेट एक भूम जाल्लो टायम तो, आनी त्या टायमार रोहन कॉर्पोरेशन ऑल्सो एक एस्टाब्लीश जालें इन 1994 32 इयर्स कंप्लीट जालें. आतां नाव आतां सेकेंड फेज ऑफ रोहन कॉर्पोरेशन म्हणवेर फ्रॉम यू इट कंटिन्युंग जावन आसा, आतां कंटिन्यू जावन ऑफकोर्स युअर डॅड इज वीथ यू सोशें जाल्ल्यान. सो अशें म्हणटा आसतना बट हो फेज तुवें स्टार्ट करचो फेज आमकां गोत्त आसा ग्लोबल वॉर असो या आमी म्हणटा मार्केट फ्लक्चुएशन जावचो फेज. आतां हांगासर कितले चॅलेंजीस आसात डियॉन तुका, बिकॉज वेन यू लूक फॉवर्ड फॉर द एटलिस्ट आमी पळयतना आमी म्हणटा एटलिस्ट 10-20 इयर्स एहेड पळयचे तें कशें तें उरयचें जाल्यार तुवें काल प्रॉस्पेक्टस चिंताय.
1: फिनान्शियल वर्ल्डांत एनी मार्केटांत कांय फ्लक्चुएशन कांय जाल्यार इट इज ऑल पॅटर्न्स रिपीटींग इट सेल्फ. ह्युमन बिहेवियर इज पॅटर्न रिपीटींग इट सेल्फ. तेंथ बिहेवियर तुमी आनी 10-20 इयर्स यू वील सी पीपल आर हॅविंग द सेम पॅटर्न. मे बी द कस्टम्स अँड ट्रेडिशन्स आर चेंज्ड बट पॅटर्न तेंथ उरतात, कांय चेंज जायनात. सेम वे फिनान्शियल मार्केट्सांनी वॉर, मार्केट डिस्ट्रप्शन, मार्केट डिस्ट्रप्शन्स, लॅक ऑफ मटेरियल सप्लाय, ऑल दीज आर पार्ट ऑफ द पॅटर्न. So, when you are in business, now, for example, biggest disruption I lay 2020, COVID. Aami kunani expect karuna. COVID came suddenly. But market fluctuation, aami te pura pahile chindu nasta. Okay, aaj material ka kanyan dor lahar, pala supply cut zalahar, aamka at least material ulta. Material aamka kai garz na zalahar, te material pala ikhi hai te. मटेरियल पर एक नाजाल्यार आमी फ्लॅटां बांदून दवरता. फ्लॅट आमी बांदून दवरतना ते दोन मॉडेलां बांदता, एक पयलें पयशे आसा जाय बिल्डींग एट ऑर यू सी देर इज अन ऑपॉर्च्युनिटी ओवर देर, यू लेवरेजींग द प्रॉपर्टी टू बाय टू कंस्ट्रक्ट एंड मेक दोज अपार्टमेंट्स. सो वी புட் பிளான்ஸ் இன் போத் த ஆஸ்பெக்ட்ஸ். தொனி ஆஸ்பெக்ட் ஆனாலுமே பிளான்கள் தான். யேசமுல்லர் ஏஷ கேலா கேஷ தத்தா ஓகே எக் எக்ஸிட் ஸ்ட்ராட்டஜி தோர்த்தா பல ஏ அம்ச்சு பிளான போறமான அவசரம் அதில் வாட் இஸ் த எக்ஸிட் ஸ்ட்ராட்டஜி. So, we keep an exit strategy always.
0: Mm-hmm.
1: But first and foremost is always to deliver the project,
0: mm-hmm.
1: to deliver to the client.
0: Mm-hmm.
1: So that they are also happy, we are also happy.
0: Mm-hmm.
1: You will have situations where your client is not happy or mm-hmm. It always happens. Mm-hmm. You cannot always be perfect. You can strive for perfection. Kedali 100% namga dyung zaina ek epati kee mini miss atta. So te situation ani kese ami te manage karnoche kese we give that satisfaction. त्याका आम्ही प्लॅन करतात असता.
0: ओके, आता वी हॅव लॉट ऑफ खाली म्हणजे डेव्हलपर्स जाऊन पुरो कन्स्ट्रक्शन कंपनीज इन बँगलोर. आय डोंट वॉन्ट टू स्पीक अबाउट देम बिकॉज आता तुझी वटोलून असताना, बट तुवे नोटीस केल्या प्रकार फ्रॉम युअर चाईल्डहुड डेज मे बी टिल 10-12 म्हणा सर यू नॉट हॅव दॅट मच ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑन दॅट पर्टिक्युलर ब्रँड रोहन कॉर्पोरेशन, बट लेटर ऑन यू स्टार्ट टू एनलायज वॉट इज गोईंग ऑन काले जाऊन असा पुरा म्हणून तुवें ते ट्राय करून सुरू केलें. सो तुवें कशें एक रोहन कॉर्पोरेशन डिफरंट फ्रॉम ऑल अदर ब्रँड म्हणून तुवें चिंतलें?
1: फर्स्ट अँड फॉर्मोस्ट रोहन कॉर्पोरेशन कशें डिफरंट दिसलें म्हणल्यार वी हॅव ब्रँडेड विथ आवर ओन नेम. ब्रँडेड विथ आवर ओन नेम डॅडान ताचे नांव घालें. ही पुट हीज ओन नेम. ही सेड ना लोक म्हाका ट्रस्ट करतात ते सेम ट्रस्ट ही कंपनी पळोवन तुमकां जायचे. नंबर 2 हांव येशे सांगनागे what makes it different from our competitors or what we are doing that is different from our competitors or that they are not doing. Aisha sangta pura developer anke ek ek tanche niche asta, ek ek tanche segment asta, separate protocol asta, tanche philosophy asta. Everyone tanche own writer, they are doing fantastic. What give us that advantage is ek ami amche project a ami की लार्ज स्केल कळूंक जाय. चालक म्हणल्यार आमकां खाली हे पुराय करतात आमी मात म्हण न्ही, बट आमकां कशें म्हणल्यार आमकां एक सिटी ग्रो जायचे. आतां एक सिटी ग्रो जाताना तातूंत काले पुरो जाय, तातूंत हावजींग जाय, तातूंत ऑफीस स्पेसीस जाय, तातूंत कमर्शियल स्पेसीस जाय, तातूंत रिटेल स्पेसीस जाय. सेम रितीन तुका घराय जाय, प्लॉट्स जाय. यू ओन नीड प्लॉट्स इंडिव्हिज्युअल हाऊसेस, क्लब हाऊसेस. आता ते प्लॉट्स काले जाय, रोड जाय, एसटीपी सिस्टम जाय, रेन वॉटर हार्वेस्टिंग जाय, करेक्ट ड्रेनेज जाय, जे ताका काँक्रिटाचे रोड जाय, जे ताका वाईड रोड असे जे ते पुरो आम्ही चिंता. तसे आम्ही कसे म्हणल्यार फ्रॉम अ प्रायव्हेट सेगमेंट आम्ही ते प्लॅन करन मागीर प्रोजेक्ट घालता. कशें म्हणल्यार आमी आतां डायरेक्ट ओके आतां हांगा एक 200 अपार्टमेंट करन एका पर स्क्वेअर फीट 8,000 रुपया विकल्यार आमी पळय आमकां पयशे जाले, फ्लॅट ओनराक पळय फ्लॅट ओनराक फ्लॅट मेळ्ळे जाले आमी हॅप्पी डन मूव फॉरवर्ड. आमी तशें चिंता ना. फ्लॅट ओनराक पळय ती रावताना तांकांय खुशी जायचे, कम्फर्टेबल जायचे. कशें म्हणल्यार तांकां ते सोसायटी क्लीन जायचे, तांकां सोसायटी खुशी जायचे, एम्युनिटीज जाय तांकां. काल म्हणल्यार एम्युनिटीज आसा तुका फ्लॅटा भितर बसूंक जायना, तुवें भायर वचून मिंगली करीचे. तशें पुरो आमी एम्युनिटीज दवरता, तुजें सरावंडींग बरें करता, बिल्डींग आनी तुका 10 वर्सां गेल्यार कांय जायना, तुका खुशी आसी जे बिल्डींग
0: बिल्डींग
1: आसू सस्टेन. बिल्डींग सस्टेनेबिलिटी काली आमी नवें मेटिरियल आनी नवें मोड कन्स्ट्रक्शन मोड स्ट्रायक केल्यार मात पावना. बिल्डींग कशें सस्टेनेबल
0: जावचें
1: वय पळय. आतां पयलींचे घरां आनी पुरो आतां आमी सांगता 100 वर्सां घरां, 200 वर्सां जालीं कांय जावना घराक. सेम रितीन बिल्डींग मानतना आमी तेंचे फिलॉसॉफी चिंतीचे, बिल्डींग काय जावं नजो, बिल्डींग करेक्ट आसचे, लोकांक खुशी आसचे, 100-200 डेज काय प्रॉब्लम जावं नजो, लोकांक रावताना
0: रिसेल वॅल्यू मेळचे, तांकां
1: रिसेल वॅल्यू मेळचे. एक्झॅक्टली ते करतना मात आमकां कळटा की ओके दीस बिल्डींग इज गूड, हॅप्पी. सेम वे वीथ प्लॉट्स. प्लॉट्स आतां कशें आमी पळोवंक गेल्यार मँगलोरची थोडी एरियांत प्लॉट्स पीस पीस करून इकल्यात, बट ताका तुमी पळयात कंपाऊंड वॉल इश्यू येता. प्लॉट आनी पुरो ऑड शेपान आसता, स्क्वेअर आसना, ट्रायंगल आसता, थोडे म्हणल्यार दुसरी शेप आसा ताका, एक कितें शेप आसची म्हणा. थोडे प्लॉट आनी पुरो लँड लॉक्ड आसता, एक नॅरो रोड आसा तुमकां घरा भितर वचूंक. आमी तशें करूं ना. आमी प्लॉट मे बी आमकां इकतना इल्ले उणें जावंक पुरो बिकॉज वी हॅव लॉस जावंक पुरो बिकॉज मे बी वी हॅव एलोकेटेड 40-50% टू रोड
0: ओनली.
1: Especially
0: I usually see that Paldan is spot.
1: Wait.
0: I think take a spot, tumhi ek don lorry pasam chitlo yendor lorry wide and road zor. आय थिंक एक्च्युली इट इज नॉट निडेड म्हणून बघता आमकां की त्या म्हळ्यार इशीन आनी तिशीन केल्यार तुमकां एक एक सेन्स चड घालो जाल्यार त्या फ्लॉटांत लोकांक जागो चड जातो.
1: आमी तशें म्हूण चिंतूंक जायना कारण थोडे पटी वी हॅव टू वी कॅनॉट थिंक ओन्ली इन टर्म्स ऑफ रेवेन्यू. आमी ऑल्सो इन टर्म्स ऑफ कम्फर्ट अँड कन्विनियन्स म्हणून चिंतीचे. तशें म्हणून आतां तुमी ते रोड पळयला तो रोडार ओके दोन लॉरी वयतात. आतां एवरेज होम भायर घरा एक आय टेन आसता नाजाल्यार एक क्रेटा आसता ती गाडये पसून पुरो मोर देन इनफ. आतां पाला तांची नीड सर जाली ताणें एक इनोवा काण गेले एक फॉर्च्युनर काण गेले गॉड्स ग्रेस पुरो बरो जालो रेंज ओवर काण गेले ती गाडी पास जायचे ती गाडी पास जायचे सायडी तावन ते कोणा आय टेन काण गेल्यार ती गाडी पास जायचे आनी एक रेंज ओवर तीय पास
0: जायची गेस्ट आयलो एटलीस्ट त्या रोडार म्हणून दुर्वेत
1: करेक्ट. सो इट आमी तशें प्लॅन करीचे ते एका कम्युनिटी आमी प्लॅन करताना ते खाली ते घराक म्हणणी प्लॅन करचे यू प्लॅनिंग फॉर द एंटायर
0: सोसायटी
1: एंटायर कम्युनिटी एंटायर सोसायटी. तशें ते कॉन्सेप्ट डाय जावन आमी सोडना. आतां आमकां कशें म्हणल्यार why we are doing what we are doing ek city grows aiche number 2 pura amenities asiche so pala amka influx aile ari it booms aun ke manufacturing booms aun ke whatever our people decide to come back to Mangalore tedala te velar amka city sustain karchi tikle lokank capacity dorchi tikle amka asiche.
0: okay tuja dado se dialogue nanu abhivruddhi aagbeku naavu abhivruddhi aagbeku muntado mana ave abhivruddhi aide ami abhivruddhi aide adara jothege nanna ooru kuda abhivruddhi aagbeku that is a tag line muntado but it says in a different way but the ultimate message tittu daun asa avasha muntasana dio antu en kala mun ek tag line dorle aage tuja life
1: टॅग लायन म्हणून सांगूंक जायना बट एक बिलीफ आसा. बिलीफ कशें म्हणल्यार आमी हे पुरे सांगतात बट ऑनेस्टली बिजनेस वर्ल्डान ऑनेस्ट जावन काम करूंक मस्त कष्ट बिकॉज यू गेट अ लॉट ऑफ डिफरंट इन्सेंटिव्स. एक म्हणल्यार तूं आमकां कशें भोगता गे एक पटी की ना बिजनेसान आसतना येयले आमची मिस्टेक जातात उडना कांय जायना मिस्टेक जाल्यार उडना बट आमी कशें म्हणल्यार बिजनेस जाताना आमकां टेम्प्ट जाता पयशे हांगा येयले सर्ट करूंक जाता ओके बट आमकां मे बी तांचो प्रोडक्ट मेळ्ळा आसूं दी आमी आमचे पयशे करया यू वील गेट दॅट थॉट्स
0: फ्यू पीपल्स मेंटेलिटी इज लायक दॅट
1: करेक्ट बट वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. ऑनेस्टली काम केल्यार आमकां पयशे येवंक येना येता येना
0: वील कम स्लोली
1: वील कम स्लोली वॉट एवर बट एटलीस्ट आमचे कॉन्शियन्स एक क्लियर असता कॉन्शियन्स क्लियर असता आनी मला ताका देवी फेवर करता. आमी आमी आमी आमचे आमचे तावणेंत पुरा करूंक जाता म्हणून आमी तशें थिंकूंक जायना. तुका फेवरय जाय तुका फेवरय जाय तुका पुरांचो सपोर्टय जाय ओन्ली देन यू कॅन गो फॉर.
0: ओके हांगा तुजे अनेक सर हांगा आसा मरीना वन इज अ बिगेस्ट प्रोजेक्ट म्हणटा बिगेस्ट प्रोजेक्ट म्हणजे की समथींग युनीक वन फेसिंग द सी आतां दर्याक पळोवन एक आसचें. आय थिंक इन मँगलोर इट इज फस्ट टायम हॅपनींग आमच्या कोस्टल बेल्टर फस्ट टायम जाता म्हणल्यार खराब आमच्या दक्षिण कन्नडाच्या कोस्टल बेल्ट आमी पळोवं दुसरे कडेन जाला जावंक पुरो लायक आतां मुंबय गेल्यार आनी पुरो तसो लायक आसात पूण एक थंयसर दॅट प्रोजेक्ट इट सेल्फ इज अ काले म्हणटा आमी टफेस्ट एक आमचें एक काम आसा तांतो म्हळ्यार दर्या फेस कर इट इज नियरर टू द कोस्टल आनी ताचे उपरांत आमी म्हणटा सी वॉटर आसतना थंय तुका त्या कंडिशनांक ब्लेंड जावन आमचे प्रोजेक्ट फुडें वचाचे लेगीत तुका मरी नवन हाव डिफरंट प्रोजेक्ट तुमी तो हात गेल्लो कित्याक आनी ताचे विशीं थोडे सांगूया आमकां बिकॉज दीस अ ट्रेंडींग वन कोणाच्या तोंडार पळयल्यार मरी नवन म्हणटा समथींग अबावट इट.
1: मरी नवन इज अ व्हेरी युनीक प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट पॅन इंडिया पळोवंक गेल्यार कोणानी करू ना सिमिलर आत बट दीस इज द फर्स्ट ऑफ इट्स कायंड पुरा फ्लोरार पुरा फ्लोरार पुरा एपार्टमेंट फेसिंग द बीच ते कॉन्सेप्ट करूंक मस्त कष्ट. सेम टायमार ते लँड एक्सटेंटाक रायटली युटिलायज करन ते बीचाक रायटली युटिलायज करन वायल ऑल्सो कीपींग इट सस्टेनेबल तेका मस्त कष्टात. सो फॉर दीस प्रोजेक्ट वी हॅव गिवन ऑल अपार्टमेंट्स फेसिंग द बीच काय कॉम्प्रोमाइज करू
0: टू साइड्स नाही तुका एक पाटल्यान पळोवंक आसता तांकां मेन मेजॉरिटी
1: केदारा अपार्टमेंट्स पळोवंक गेल्यार पाटल्यान आसता मुखार आसता पाटल्यान अपार्टमेंटा व्यू ना मुखलाल्या अपार्टमेंट व्यू आसा हांगा तशें ना हांगा काली मुखले अपार्टमेंट मातात कालेक म्हणल्यार तुमकां व्यू जाय सकाळी उठ्ठना तुमी बीचार पळय ना जाल्यार बीच फेसिंग होम काडून काले प्रोजेक्ट
0: Correct.
1: The sunset is the main asset. The breeze, the water, the ocean, that is the main asset that you have, right? Then as well, tumka kushi jayna. Taka te ami teshe building ak kela ami. Ocean view diyun, pura apartment ak direct ocean view diyun. 80 plus amenities dorn. We have made it अ होम ओनर्स और अ होम बायर्स ड्रीम ऐसे मतलब तुमका उठता है तो खुशी से आए यू टू बी हैप्पी डायरेक्ट सेकल होता ना तुमका डायरेक्ट बीच मिलता का आनी एक 400 मीटर सलून है पूरा काय ना बिल्डिंग सेकल आई लकली यू हैव द बीच राइट इन फ्रंट ऑफ यू दैट इज वाई वी मेड रोन मरीना वन इट इज नॉट जस्ट मतलब आम का रोन कॉर्पोरेशन एक सिग्नेचर प्रोजेक्ट जाऊ मुने बट मैंगलोर एक सिग्नेचर प्रोजेक्ट मैंगलोर चेसन जाए तो मैंगलोर काले मुनकोलुं जाए गेट अप बाय एन अपार्टमेंट गेट अप वेक अप सी द ओशन तुमका एकली खुशी बुक
0: सकाळ सी शोरत तो सोलो चे असता तंका एक आशा असता और मे बीरा संजे च वेळा दरिया तडीर गेल्यार समाधान मिळता
1: तुमका की क्ले स्ट्रेस आला रे एक अर्ध घंटा उसमें बीच आर बसा नहीं वॉक करा यू विल फील सम अमाउंट एटलीस्ट 100% में उसमें मे बी ओसा ना बट सम अमाउंट ऑफ रिलीफ मिलता तुमका एक खुशी जाता ओके मतलब World is beautiful, world is still nice.
0: Okay. Yeah, project apartment, there is a big name. Tha, yun chanada. SRK, tumka ek brand ambassador. Especially, pura tumcha ek brand ambassador tatta sadala re. Yeah, project avalar tumi kangele kodle naunte. Ani SRK muntana, maybe tumcha dadan announce kartana. Press meter zang puro, yeah, orally tumi media publicity zana, we are going to get Shahrukh Khan to Mangalore. Thode hasliyat, is it possible with him? या आता ने जस्ट उसन ब्रँड एम्बेसिडर आहे तरी केला थोड्या निमुळा सांग पुरो तो हंग येत आहे दो इज रूट्स वेर कनेक्टेड टू मँगलोर असले अरे शाहरुख खानाचे बट हंगसर येत असताना लॉट ऑफ गॉसिप झाला जाऊन पुरो लॉट ऑफ क्वेश्चन्स अराईज आता पूर्ण फ्यू डेज एक गोत असं पोर शाहरुख खान आयलो मँगलोर अँड थोड्यांचे ड्रीम फुलफिल झाले बट दॅट वर्ड विच युअर डॅड गिव प्रॉमिस विच यू मेड विथ द मँगलोरियन्स इट इज फुलफिल्ड म्हणता असताना जस्ट एक तक एक खाला म्हणतात तुका सांगच्या ते स्पार्क असल ने लोकात येता म्हणून सांगले पोनट्टा म्हणाले आणि आपोनाडले म्हणतात वॉट यू फील मागीर ताची ट्युशन सर्ती का मागीर या ब्रेक ओपन उलयता जस्ट अ लिटल इनपुट ऑन दॅट
1: फ्रॉम द व्हेरी स्टार्ट हे कोलॅबरेशन आमचे शाहरुख सर आणि आमचे रोहन कॉर्पोरेशनचे कोलॅबरेशन फ्रॉम द व्हेरी स्टार्ट आय एम इनवॉल्व्ड And from the very start, amka purank dad aksaun, maka zan, amche full grown corporation family. Amka purank ki allegi, amche company anek level ago si. But same time, Mangalore ki highlights. Tese ami promise, when dad promised, we will bring Shahrukh Khan to Mangalore. Te kaal tache promise nahi. That is entire grown corporation standing behind it and saying, we will bring Shahrukh Khan to Mangalore. Amka kaali amche gatir adler not worth it. मँगलोर खातीर हाडले आमी बिकॉज मँगलोर एज अ सिटी आमी आमी आमचे पुरा आसा आमचे बँकींग आसा मॅन्युफॅक्चरिंग आसा पुरा आसा आमी आमचे मस्तू लोक भायल्या गांवांतूय आसा बट आमी वर्ल्ड पळोवनातले बरी करता आमी वर्ल्ड पळयचे वी ऑल्सो हॅव टू अंडरस्टँड दॅट देर आर लॉट ऑफ पीपल इन दीस वर्ल्ड अँड हू बेटर टू रिप्रेझेंट द वर्ल्ड विथ 1.5 billion पीपल बिहाइंड हिम मिस्टर शाहरुख खान नो वन एल्स शाहरुख सर मँगलोराक येताना आमकां एक सेन्स ऑफ प्रायडी फील जाले सेम टायम आमी आमचे एक प्रॉमीस दवरले तेय आमकां खुशी जाले बट ताचे किसड लोकान इकले एन्जॉय केले ते सो हॅप्पी सो कायंड दे हॅव यू नो दे अनफॉगेटेबल तांकां एक ड्रीम फुलफील जाल्या बरी म्हाका एक पुटी शाहरुख खानाक पळयचे आज तांणी पळयता तेन्ना ते सो हॅप्पी ते म्हाका
0: थिएटरातल्या स्क्रीनर पळोवचे की फेस टू फेस पळोवचे ते एक्सपिरियन्स आय नो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू कंट्रोल द गॅदरिंग आता कितले प्रॉमीस केले 1000 लोक म्हणले कडेन ते आम्ही म्हणटा जिजूक पळोवन हरी हरी लोक आयलो लायक आम्ही म्हणटात तशें पूण तुमी एक प्रोटोकॉल्स आसात एक सेक्युरिटी आसा आनी रुल्स अँड रेग्युलेशन आसा ट्राफीक जाम जावन असो एवरीथींग हॅव टू पीन टू पीन तुमकां जावन करी जाल्यार मस्त हें आसलें बट या लेट मी स्पीक अबावट इट पूण ताच्या पयलीं एक मातशें एक ब्रेक घेवन घेया एक सॉंग आमी आयकून या हांव आज गायतना म्हणलें सुबीत पदवीना पायस इने गायलेलें विल फ्रेबी बस चकोळ्यांतलें तें आतां आयकूया

0: issue, our scope within our boundaries, we'll 110% you rectify immediately. But at the same time, a customer also has to be involved with their home. Home, I was unlabor, is a character in your life. Takaitwe attention DJ, takaitwe mok DJ, takaitwe communicate kari DJ. You have to take care of that also. Ata Musturitin Sankta, if you talk to it, you have to talk to your plants. They will also feel happy, they will also grow. In the same way, I'm not saying talk to your house, but I'm saying take care of your house also.
1: Kautilya wish to say, you speak to the walls of your houses, and the feelings will store. If you do not trimming,
0: एक्सप्रेस करता आमक तेंत भोगता आता तुम्ही एकडे वसून खाली जोरीत केल्यार जोरीत केल्यार झगडे केल्यार मान पडल्यार तुमका ती एंटर जाता ना ते मात फील जाता तुमका इफ यू गिव आउट दॅट एनर्जी तुम्ही दिलं ना ए बरो जागो म्हाका खुशी असा आय एम हॅप्पी आय एम ऑल्सो दिस थिंग ओके इट विल गिव द सेम अमाऊंट बॅक होम्स ऑल्सो होल्ड इमोशन होम ऑल्सो होल्ड मेमरी सो एव्ही टाईम तू आम्ही एंटर जाता नाही आमक ते फील जाता हा येशे सांगचे नाही की घराची क्वालिटी पाडा हे पुरा पाड क्वालिटी हे फीचर्स बरे ना ते तुम्ही हे कर ते रेक्टिफाय कर ना हा ते सांगचे नाही इफ ते प्रॉब्लेम इश्यू असा झाल्यावर यू हॅव टू कॉन्टॅक्ट युअर बिल्डर यू हॅव टू से दिस दिस दिस इज इश्यू अ गुड बिल्डर विल कम इमिडिएटली रेक्टिफाय ऑल दोज इश्यू
1: सोल्युशन दिता तुका
0: सोल्युशन दिता आम्ही आम्ही आमका कस्टमर आता प्रॉब्लेम असा झाला विल कम विल इमिडिएटली गिव्ह यू सोल्युशन माय टीम इज वर्किंग राऊंड द क्लॉक फॉर दॅट आम्ही आम्ही कॉम्प्रोमाइज करणार तंत ते व्हेरी व्हेरी व्हेरी क्लिअर इन द सेम वे वी हॅव टू ऑल्सो गिव्ह बॅक वॉट द हाऊस इज गिव्हिंग टू अस
1: ओके आता आमच्या मुखल्या दिसांनी तुमकां आणखी जायते जायते रितीचे एक प्रोजेक्ट येत असताना मेनी चॅलेंजेस असतात आणि थोडी पोवटी म्हणटा आम्ही कन्स्ट्रक्शन झाले उपरांत लॉन्च करचे असता थोडे पोवटी कन्स्ट्रक्शन पहिले लॉन्च करचे असता डेडलाईन देतात सो टिल नाव रोहन कॉर्पोरेशनान दिले डेडलाईन्स ऑलमोस्ट कंप्लीटेड विदीन द टाईम लाईन म्हणतात 2028 एक प्रोजेक्ट तुमचं मार्चा भीत कंप्लीट जाता म्हणजे बिफोर 2027 डिसेंबरात तो रेडी जाऊन असता प्रोजेक्ट हे कितले इम्पॉर्टंट फॉर अ बिल्डर
0: व्हेरी इम्पॉर्टंट आता व्हेरी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक बिल्डराक आम्ही काले प्रॉमिस करता ते टायमार दिवचे आमकां व्हेरी इम्पॉर्टंट सेम टायमार एक इपटी अशे सिच्युएशन येतात की वी आर नॉट एबल टू डिलिव्हर ऑन टायम आता कोविड वेळार आमकां मस्तो डिले झाले प्रोजेक्ट कोविड वेळार डिले झाले एंटायर ग्लोब नाव रिसेंटली देर इज नो मटेरियल सप्लाय बिकॉज ऑफ द वॉर बिकॉज ऑफ द वॉर बिकॉज ऑफ फायनान्शियल डिस्ट्रप्शन आमकां मटेरियल सप्लाय कट जाता लॅटराइट स्टोन आनी सँड अवेअर आता मस्तो
1: रिस्ट्रिक्शन
0: व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर सो यू सीन अ लॉट ऑफ बिल्डर्स गो टुवर्ड्स माय वन कन्स्ट्रक्शन बँगलोर आता आम्ही माय वन शिफ्ट झाला सो ते डिस्टर्बन येतात तांदूळ डिले जाता एक पटी आमकां लेबर इश्यू जाता लेबर जावन डिले जाता
1: थोडे लेबर तांच्या गावांक चलता
0: तांच्या गावांक वयता तांच्या गावांक वयताना तांकां तांच्या गांवांत रावचे तशें आमकां पाटी येताना आमकां लेट जाता
1: तांच्या गांवांत थोडे पटी कृशी करचे आसतात ते जून जुलयांत पुरा त्या टायमार तांकां कन्स्ट्रक्शन अवेलेबल आसता
0: इलेक्शन आसता काली मुनी आसता तांकां येताना लेट जाता तेन्ना आमचे प्रोजेक्ट डिले जाता बट वी वील ट्राय आर लेवल बेस्ट
1: Before the deadline.
0: Before the deadline, level best we will try.
1: You can advance it 3-4 months. You can try it. I mean,
0: try it. We will definitely strive. If not, to give it on time. But if we have a delay, we will make sure that our customer is well informed. Why it is delayed also, we try and communicate. Delay is end of the day. It's not a great thing. Home buyer ka zandi, builder ka zandi. Builder ka kela amka bandhu ki kar sard. Same time amka ye pressure asa. Amka ek dukh asa ki ami time ar deliver karo na. Customer ka ki dukh kalam na tani paise dilate. Tanka ek ghar zai zale, tanka ite raung zai zale, tanka ek dukh asta. So, ami kaale karta te situation hai. Te situation we have to go hand in hand.
1: Okay.
0: We have to try our level best. Kikle vigi te project deliver karo na. Tikle vigi ami pressure gan deliver karta. पावसाच्या वेळेला आमकां प्रोजेक्ट करूंक जायना मटेरियल शॉर्टेज आसा आमकां प्रोजेक्ट करूंक जायना लेबर शॉर्टेज प्रोजेक्ट करूंक जायना सो ते सिच्युएशनार वी हॅव टू हँडल इट इन अ गुड मॅनर वी हॅव टू टेक केअर ऑफ द कस्टमर आणि ते मुखार व्हरचे आमी
1: ओके सो डियॉन लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक अबोले म्हणले सॉंग ऐकूया आमी प्रज्वल डेसन गायला संजय बोरकरचे लिरिक्स असतात आणि केविन मिस्किताचे कंपोजिशन इम्पॉर्टंट प्रसार करता अ शॉर्ट ब्रेक पण त्याच्या पहिले कॉल येऊन असतात ते कॉल काढूया आम्ही हॅलो नमस्कार
2: ಹಾ ಹಲೋ ನಮಸ್ತೆ
1: ನಮಸ್ತೆ
2: ಕುಸುಮಾಕರ್ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಾರದಿಂದ
1: ಮಾತಾಡಿ ಕುಸುಮಾಕರ್ ಅವರೇ
2: ಸರ್ ನಮಸ್ತೆ ಸರ್.
0: ನಮಸ್ತೆ ಸರ್, ಹೇಗಿದ್ದೀರಾ?
2: ಹಾ, ಹುಷಾರಿದ್ದೇನೆ. ನಿಮ್ದು ಆಗದಿಂದ ಮಾತುಕತೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಿಮ್ದೊಂದು ಈ ಎಲ್ಲ ಮಾಡುವ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಮಂಗಳೂರೊಂದು ಉತ್ತಮವಾಗಿ ಬೆಳೆಯಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಬೆಳವಣಿಗೆ ಅಂತ ಆಗ್ತದೆ.
0: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್.
2: ಮತ್ತೆ ಮೊನ್ನೆ ಶಾರುಖ್ ಖಾನ್ ಅವ್ರು ಬಂದು, ನಾವು ದೊಡ್ಡ ಫ್ಯಾನ್ ಅವ್ರದ್ದು, ಮತ್ತೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಲಾಸ್ಟ್ ಗೆ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ರಾತ್ರಿ ಒಂದು ಸಂಜೆ ಆಗುವ.
0: ಹೌದು,
2: ಅದಕ್ಕೆ ಹೊರಡುವವರೆಲ್ಲ ನಾವೆಲ್ಲ ಕೂತದ್ದು ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ. ಕೆಲವು ಈ ನಂದಲ್ಲ ನನ್ಗೆ ಒಳ್ಳೇದು ಬಂದದ್ದು, ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಅವರು ಕೆಲವು ಈ ಜನರಿಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೋದಿತ್ತು. ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಪರಿಸರ ಪ್ರೇಮಿಗಳು ಇದ್ದಾರೆ, ದೇಶಕ್ಕಾಗಿ ದುಡಿದವರು ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. ನನ್ಗೆ ಅಲ್ಲ, ಇದೊಂದು ಈ ನಮ್ಮ ಮಂಗಳೂರಿನ ಜನರಿಗೋಸ್ಕರ ಒಂದಾದರ ಅವರ ಗೊಂದಲ ನಿವಾರಣೆ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಏನಾದ್ರೂ ಹೇಳಿ ಸರ್ ಅಂತ.
1: ಓಕೆ,
2: ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೇನೆ ಸರ್.
1: ಓಕೆ, ಸೊ ಬೇರೆಯವರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ಬೋದಿತ್ತು ಅಂತ. ಸೊ ನೀವೇನ್ ಹೇಳ್ತೀರಾ? ಇಸ್ ಬ್ರಾಂಡ್ ಅಂಬಾಸಿಡರ್
0: ಸರ್, ನಮ್ ಕಂಪನಿ ಬ್ರಾಂಡ್ ಅಂಬಾಸಿಡರ್ ಶಾರುಖ್ ಖಾನ್. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಶಾರುಖ್ ಖಾನ್ ಸರ್ ಅನ್ನೇ ತಂದಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಗೆ ನಾವು ಅದು ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿ ಶಾರುಖ್ ಖಾನ್ ಸರ್ ಅನ್ನ ತಂದಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ತರಬೇಕು, ನಾವು ಒಂದು ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಕಂಪನಿ, ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಅಂದ್ರೆ ಸೆಲೆಬ್ರಿಟಿ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್, ಇವೆಂಟ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್, ಅದು ನಮ್ ಫೀಲ್ಡ್ ಅಲ್ಲ. ಶಾರುಖ್ ಸರ್ ನಮ್ದು ಬ್ರ್ಯಾಂಡ್ ಅಂಬಾಸಿಡರ್, ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಅವರೊಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬೇಕಿತ್ತು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರನ್ನು ತಂದಿದ್ದೇವೆ. ಈ ಉದ್ದೇಶದಿಂದ ತರ್ಲಿಲ್ಲಕ್ಕೆ ಯಾರು ಬೇರೆ ಯಾರಿಗೆ ರೆಕಗ್ನಿಷನ್ ಕೊಡಬಾರದು, ಆರ್ ಬೇರೆ ಯಾರಿಗೆ ಸಂತೋಷ ಆಗಬಾರ್ದು.
1: ಸಲ್ಮಾನ್ ಅಲಿಯನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀರಾ?
0: ಹೌದು, ಬಟ್ ನಾವು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎನಿಸಲಿಲ್ಲ. ನಾವು ಹೀಗೆ ಎನಿಸಿದ್ದೇವೆ, ನಾವು ಏನು ಪ್ರಾಮಿಸ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅದನ್ನು ಒಂದು ಫುಲ್ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕು. ಸೇಮ್ ಟೈಮ್ ನಮ್ಮ ಸ್ಕೋಪ್ ಒಳಗೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ನಾವು ಅಷ್ಟೇ.
1: ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಬರುವಾಗ ಬೇರೆ ಬ್ರಾಂಡ್ ಅಂಬಾಸಿಡರ್ ಆಗ್ಬಹುದು, ಅಥವಾ ಬೇರೆ ಒಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಗೆ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನು ನೀವು ಇದು
0: ಮಾಡಬಹುದು,
1: ತರುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬಹುದು.
0: ಹೌದು,
1: ಅದರದ್ದು ಅಷ್ಟು ಸುಲಭದ.
0: ಯಾರಿಗೆ ಇದರಿಂದ ಬೇಜಾರಾಗಿದೆ ಆದ್ರೆ ನಾನು ಸಾರಿ ಹೇಳ್ತೇನೆ, ಬಟ್ ನಾವು ಯಾರಿಗೆ ಹರ್ಟ್ ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎನಿಸಲಿಲ್ಲ. ನಮ್ದು ಎಷ್ಟು ಫೀಲ್ಡ್ ಇದೆ ಅಷ್ಟು ಸ್ಕೋಪ್ ಒಳಗೆ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೇವೆ.
1: ಸೊ ಬಹುಶಃ ಕುಸುಮಕರ್ ಅವರಿಗೆ ಇದರ ಆನ್ಸರ್ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ಜನರ ಪ್ರಾಸ್ಪೆಕ್ಟಸ್ ಅದೇ ಹೇಳ್ತಾರೆ. ಡಿಯೋನ್ ಅವರು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅರತ್ತ ಮುಳ್ಳೆ ಅಂತವೆ ಲೋಕ್ ಹರಿಯಕ್ ಲೋ ವೆಬೆಗ್ಲರಿ ತಿಂತ ತುಕ ಫ್ಲಾಟ್ ಇದೆಲ್ಲ ಬೆಸ್ಟ್ ಸವಲಂಕರ್ನ ತಾಸೋ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಆಯ್ ತುಜೆ ಕಡೆ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಕರ್ತ ಯಾ ರಿಯಲಿ ಕಾಣಿಗೆ ಒಂದು ಸಡ್ಡು ಲೈನ ತೊಡೆ ಪಾಯಿಂಟ್ ಅನ್ನು ಫಿನಿಶ್ ಕರ್ತ ಪಶ್ಚಿಮ ಅನ್ಸೋಬಿರಾಮ್ ಹಂಗ ಸರ್ ಕಾಣಿಗೆ ಮಗೇ ನಿಮಾಣಿಯ ಒಂದ್ಯಾಕೆ ಆಮಿಯಾ.

0: म्हजी भुरगीं आमी उलयतना डाडा इज डॅड, डाडा इज डन दीस अशें आमी उलयता. वी कीप हीम अलायव्ह. न्हू तो सरला आनी पुरा न्ही ते वेचें फोंडा कडेन वेचें मागताना आनी पुरा वॉट मस्ट हॅव हॅपन्ड कशें जावन असो पुरो थॉट्स येता मतीक. पूण तांचे स्पिरीट आमच्या सांगत आसात, तांणी आमच्या सांगत आसात म्हणजे चिंतून गट निचोकर मुखार वशेत. सो दीस इज वॉट आय वूड लायक टू एंड वीथ. सो थँक्यू फॉर द ऑपॉर्च्युनिटी फ्लॅनी वन्स अगेन. थँक्स टू ऑल ऑफ यू. हांव चिंता म्हज्या तावन इल्लें म्हणजे तुमकां इन्स्पिरेशन मेळ्ळें म्हण चिंता आनी हांव म्हजी दोन उतरां अखेर करता. थँक्यू सो मच.
1: इदुल म्हणा सर बाय झीना फ्लाविया हिचे तावन म्हजी जिणी विधवेची काणी वो उलोवप आमी आयकलो. खंडीत जावन आमच्या जिविताकी तिच्या जिविताची काणी प्रेरणाची जातली म्हण पाती येता. फिलोमेना म्हणलें एक सोबीत कोंकणी पद आतां आमी आयकुया.